श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो, जादू हा शब्दच मुळात अचंबित करतो. मग जादू म्हटलं की ती कशी, ती आपल्याला बघाविषयी वाटत राहते. हिंदी सिनेमात अनेक बाबींसाठी हा शब्द वापरला गेला. याच्यामध्ये प्रेम, नयन, सौंदर्याची जादू अनेक गीतांमधून आपल्यासमोर आली. तेव्हा आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेणार आहोत.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात धर्मात्मा या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजातील हिंदी वर्यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

श्रोतेहो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लूटमार या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजातील उषा खन्ना यांचं गीत. संगीतकार आहेत बापी लहरी

स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात दस्तक या चित्रपटासाठी उदित नारायण यांच्या आवाजातील जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

0: करो।
1: श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात। कार्यक्रमानंतर आपण ऐकणार आहात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत जतीन ललित। चित्रपट दिल क्या करे

जिस्म या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या आवाजातील निलेश मिश्रा यांचं गीत आपण ऐकणार आहात. या गीताला संगीत दिलं आहे यम यम करीम यांनी. जादू या थीमचा आनंद आपण स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहात.

श्रोतेहो, रेडिओ तेराणा 90.4 FM आपण ऐकत आहात. आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहार. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित, चित्रपट गुलाम.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात उदित नारायण यांच्या आवाजातील आनंदबक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत शिव हरी आणि चित्रपट आहे डर.

श्रोतेहू स्वर बहार या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अल्बेला या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात तू झूठी मैं मक्कार या चित्रपटासाठी. हे गीत गायलं आहे जुबिन नौटियाल यांनी. गीत आहे अमिताभ भट्टाचार्य यांचं आणि संगीतकार आहेत प्रीतम.

श्रोतेहू स्वर बहार या कार्यक्रमात जादू या थीमचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात रमैया वस्तावया या चित्रपटासाठी नेहा कक्कर आणि मिल्खा सिंग यांच्या आवाजातील प्रिया पांचाळ यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन जिगर. श्रोतेहू, याच कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या काही सूचना असतील त्या आम्हाला निश्चितपणे आपण कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, अर्थात 9970 500 900. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती। पुन्हा आलीये बिग स्टार घेऊन। हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणारे अनेक अवलिया कलाकार आपण पाहिलेले आहेत। या सर्वात नृत्य प्रतिभा आणि हटके अदाकारीची स्टाईल आणि स्वतःची कोणतीही विशेष ओळख नसताना चंदेरी दुनियेमध्ये आपला ठसा उमटवणारे बहुप्रतिभावान नृत्य निपुण अभिनेते, अर्थातच इंडस्ट्रीचे लोकप्रिय दादा मिथुन चक्रवर्ती, आणि हेच आहेत आजचे आपले बिग स्टार।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुन यांचे चित्रपट, त्यांचा असलेला वावर आणि अभिनय प्रेक्षकांना वेड लावून जायचा. मिथुन चक्रवर्ती यांनी अभिनेता होण्यासाठी पहिल्यांदा पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यांनी सुरुवातीला हेलन जी यांच्यासोबत काम केलं, त्यानंतर त्यांना दो अंजाने यामधून अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची पहिली संधी मिळाली.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा यांना खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणलं ते दिग्दर्शक बी सुभाष यांनी. 1980 मिथुनदासाठी जादुई साल ठरलं आणि डिस्को डान्सच्या रूपानं भारताला मिळाला एक नवा डान्सिंग सुपरस्टार. त्यांचा जलवा पुन्हा 4 दशकं लोकांनी अनुभवला. मिथुनदा आणि डान्स जणू समीकरणच बनलं. प्रेक्षकांना त्याचा भरभरून आस्वाद घेता आला.

आपण ऐकताय बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा आणि डान्स हे समीकरण जसं जुळलं तसं आणखी एक नाव मिथुनदा सोबत जोडलं गेलं, ते म्हणजे बप्पी लहरी. बप्पी लहरी यांचं संगीत आणि मिथुनदा यांना वेगळं करून पाहता येणं शक्यच नाहीये. डिस्को डान्सर कसम पैदा करणे वाले की डान्स पासून ते प्रेम प्रतिज्ञापर्यंत हे समीकरण हिट ठरलं. बप्पीदा यांनी मिथुनदासाठी केलेलं पार्श्वगायन हेही कमालीचं लोकप्रिय ठरलं. यामध्ये याद आ रहा है, प्यार कभी कम नहीं करना या गीतांचा प्रामुख्यानं समावेश होतो.

आरजे प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मिथुन दा यांनी जसे मसाला चित्रपट केले तसेच त्यांच्या पारिवारिक स्वरूपाच्या चित्रपटांनाही मोठे यश मिळालं. पारिवारिक ड्रामा आणि रोमॅन्टिक अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांना मिथुन यांनी यश मिळवून दिलं. मुझे इन्साफ चाहिए, प्यार झुकता नहीं, स्वर्ग से सुंदर, प्यार का मंदिर या चित्रपटांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल.

आरजी प्रगती सोबत आपण ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा केवळ व्यावसायिक चित्रपट आणि डान्स एवढ्यातच अडकून राहिले नाहीत. समांतर चित्रपटांमध्ये त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला. यामध्ये मृगया, तहदीर कथा यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं. त्यांना 2 वेळा फिल्मफेअर पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. 1990 अग्निपथसाठी सहाय्यक अभिनेता आणि जल्लाद या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ खलनायकाच्या भूमिकेसाठी त्यांना सन्मानित देखील करण्यात आला आहे.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा आपल्या वैयक्तिक जीवनातही वादळी राहिले. चित्रपट उद्योगात येण्यापूर्वी ते नक्सल चळवळीशी संबंधित असल्याचेही बोललं जातं. त्यांनी मार्शल आर्ट मध्ये प्रशिक्षण घेतलं होतं. त्यांनी अभिनेत्री योगिता बाली यांच्याशी विवाह केला. त्यांना 4 मुलंही आहेत. 1986 ते 1987 दरम्यान अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत विवाह केल्याच्या सुद्धा चर्चा केल्या जातात.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा 1990 दशकात उटीला स्थलांतरित झाले. त्या ठिकाणी त्यांनी आपला हॉटेल व्यवसाय स्थापित केला. त्यानंतर त्यांनी अनेक कमी बजेट चित्रपट केले. यानंतर 2005 मध्ये त्यांनी एलान या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य धारेत पुन्हा प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी चिंगारी, चांदनी चौक टू चायना, जोर लगा की हैया आणि आत्ताच अलीकडे प्रदर्शित झालेला काश्मीर फाइल्स मधून आपली उपस्थिती दाखवून दिली. याचबरोबर अनेक टीव्ही सिरियल्स मधून त्यांनी लोकप्रिय जज म्हणून देखील भूमिका पार पाडली.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचे आपले बिग स्टार मिथुनदा. मिथुनदा यांचं वलय, त्यांचा अभिनय आणि त्यांचं चतुरस्त्र व्यक्तिमत्व हे खरंच वलयंकित आहे. मिथुन चक्रवर्ती आणि त्यांचं फिल्मी करिअर हे प्रेरित करणार आहे, त्यांचा हा प्रवास थक्क करणार आहे. एकूणच असा कलाकार जो सर्वच बाबतीत एक आदर्श उदाहरण आहे. मिथुनदा आणि त्यांचे चित्रपट दर्शकांना असाच आनंद देत राहतील यात काही शंकाच नाही. त्यामुळं सदा सर्वदा मिथुनदा आहेत आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे बिग स्टार.

आजचे आपले बिग स्टार होते मिथुन दा. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. तर मी आर्य प्रगती आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात पुढच्या बिग स्टार सोबत. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: दे।
1: क्या शेर मारा है?
0: डुबोया मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने, ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता।
2: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता, ना ये होटल

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

Listen up, yo. It's Valentine's Day.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा.

वक्त जैसे ठहर गया है यहीं, हर तरफ एक

त्या सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर.gov.in वर।
3: हर घर सूर्यघर।
4: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
4: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
4: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
5: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण आता नुकतंच रेडिओ तेरणाच्या माध्यमातून ऐकत आहोत की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांनी MSc CET परीक्षा दिल्यानंतर इंजिनिअरिंगच्या प्रवेशामध्ये आपल्याला नेमकं काय काय आवश्यक आहे, डॉक्युमेंट्स कुठले आवश्यक आहेत, फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट याचा जो रिझल्ट आहे तोही आलेला त्यांनी सांगितलेला आहे। आणि एकूण आपण जे ते मुलाखतीच्या माध्यमातून ऐकत आहोत की आता ॲडमिशन प्रक्रिया म्हणजे कॅप राऊंड ज्या पद्धतीनं सुरू होतील आणि सुरू होण्याच्या अगोदर आपले डॉक्युमेंट्स, आपली काय काय तयारी असायला हवी याविषयी संपूर्ण असं मार्गदर्शन ऐकलेलं आहे। आज मात्र आपण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या फार्मसीच्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण जे काही ॲडमिशन घेऊ इच्छित असाल तर त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीचे कागदपत्र लागू शकणार आहेत, डॉक्युमेंट्स लागू शकणार आहेत, त्यासोबत MSc CET परीक्षा ज्यांनी PCBच्या माध्यमातून दिलेली आहे त्यांचा रिझल्ट कसा आलेला आहे याविषयी आपण समजून घेणार आहोत। यावर्षी 2 अटेम्प्ट होते, फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट, तर नेमकं याचा आपण समीक्षा कशी करून घ्यायची, याच्यातला रिझल्ट जो आहे तो आपण कसा समजून घ्यायचा याहीविषयी आपण माहिती करून घेणार आहोत। आणि यासाठी परत एकदा रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेला आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांना। तसेच आज आपल्या समवेत असणार आहेत तेरणा फार्मसीच्या HOD प्रोफेसर डॉक्टर प्रीती माने मॅडम यांना। तर आपण दोघांचंही या ठिकाणी स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या वतीनं। तर या ठिकाणी मी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य तथा फार्मसी इन्स्टिट्यूटचे सुद्धा प्राचार्य असणारे डॉक्टर VV माने सर या आपणास मी पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की जसं आपण पाठिंब्यातल्या मुलाखतीत सांगितलेलं होतं की MSc CET PCMची जी परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेमध्ये किती विद्यार्थी बसले होते, रिझल्ट कसा आला हेही आपण सांगितलेलं होतं। आता आपण काय सांगू इच्छिता की फार्मसीचा जो MSc CET PCBचा जो रिझल्ट आहे तो कसा होता किंवा विद्यार्थी किती परीक्षेला बसले होते?
6: सर नमस्कार, फार्मसीसाठी MSc CET PCBची परीक्षा ही फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्टची एप्रिल आणि मेमध्ये पार पडली। त्या अनुषंगानं फर्स्ट अटेम्प्टसाठी जवळपास 92.66 म्हणजे जवळपास 93% विद्यार्थी बसले होते। त्यामध्ये विद्यार्थी होते 263,213 विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टला बसले होते। आणि मला इथं एक आवर्जून सांगावं वाटतं की यापैकी मुलींचं प्रमाण जास्त होतं, मुली जवळपास 159,848 मुली बसल्या होत्या आणि 103,360 मुलं बसले होते। अशा पद्धतीनं जवळपास 92.66 विद्यार्थी पहिल्या अटेम्प्टला MSc CET PCBच्या बसले होते। त्यानंतर मेमध्ये जी परीक्षा झाली MSc CET सेकंड अटेम्प्ट, त्यासाठीही जवळपास 82.6% म्हणजे जवळपास 82% आसपास मुलं बसली होती. त्यामुळे टोटल मुलं 95,631 मुलं सेकंड स्टँडर्डला बसली होती. त्यापैकी 35,345 मुलं होती आणि त्याच्या जवळपास दुप्पट म्हणायला हरकत नाही 60,285 मुली होत्या. अशा पद्धतीनं विद्यार्थी MST CET PCB या परीक्षेसाठी पहिल्या आणि दुसऱ्या ॲटमसाठी बसलेले होते आणि त्यानंतर निकालही आलेला आहे. दोन्ही ॲटमचा निकाल विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये आलेला आहेत आणि विद्यार्थ्यांनाही चांगलेही मार्क मिळाले आहेत. काही मुलं आम्हाला भेटत आहेत, चौकशी करतायत, त्यामुळं निकाल हा चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. दोन ॲटम असल्यामुळे नक्कीच काही विद्यार्थ्यांना फायदा झालेला दिसून येत आहे.
5: अच्छा, प्राचार्य डॉक्टर VV माने सर, आपण खरं तर इंजिनिअरिंग आणि फार्मसी या दोन्हीही इन्स्टिट्यूटचे प्राचार्य आहात तर आणि दोन्हीचाही आपण सायमल्टेनियसली अनुभव घेत आहात, तर विद्यार्थ्यांचा कल कुठे जास्त राहील असं आपल्याला वाटतं? इंजिनिअरिंग आयदर फार्मसी, आपल्याला काय वाटतं नेमकं?
6: हा चांगला प्रश्न विचारला सर. मी आवर्जून सांगतो की दोन्हीकडेही चुरस आहे. इंजिनिअरिंगला जवळपास 95% आसपास मुलं बसली होती, फार्मसीला 93% आसपास बसली होती. त्याच्यामुळं दोन्हीकडेही विद्यार्थ्यांचा कल बघायला मिळतोय. विशेषतः बघायला गेलं तर आमच्या एकाच कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग फार्मसी आहे. इकडं सातत्यानं विद्यार्थ्यांचा कल दोन्हीकडं इंजिनिअरिंगकडे चांगला आहे आणि फार्मसीकडे पण चांगला आहे हे मी इथं आवर्जून सांगतो. कारण महाविद्यालय हे जुनं आहे. इंजिनिअरिंगचे जवळपास 10,000 जास्त विद्यार्थी मोठ्या कंपन्यांमध्ये 43 देशामध्ये जगामध्ये काम करतात. त्याच पद्धतीनं फार्मसीचाही आपलं फार्मसी 2019-20 सुरू झालं. समजा 3 बॅचेस बाहेर पडल्या, त्यांनाही आम्ही चांगल्या पद्धतीनं प्लेसमेंट देऊ शकलो. त्यामुळे आमच्याकडं म्हणजे माझ्या अनुभवानुसार इकडं दोन्ही विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी इन्क्वायरी चांगल्या प्रमाणात चांगल्या अकाउंटनं सुरू आहेत इथं मी सांगतो. याच्यामागे कारण असं आहे की प्लेसमेंट हा मेन अजेंडा आहे. आम्ही फार्मसी मुलांना त्यांच्या कोर फार्मसीमध्ये MQR, भारत सिरम, ग्रीन मार्क अशा कंपनीमध्ये प्लेसमेंट देण्याबरोबरच त्यांना आम्ही IT सारख्या कंपनीमध्ये पण TCS, एक्सचेंजर, कॅपजेमिनीसाठी पण प्लेसमेंटची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना, फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पण IT क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आम्ही 13 महाविद्यालयाने मागील 3 वर्षापूर्वीच हा मार्ग मोकळा करून दिलेला आहे. त्याच्यामुळं आमच्याकडे माझ्या दृष्टीनं इंजिनिअरिंग फार्मसीसाठी जवळपास सारखीच चुरस आहे ॲडमिशनसाठी.
5: अच्छा मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते प्राचार्य डॉक्टर VV माने सर तथा 13 फार्मसीच्या HOD प्रोफेसर डॉक्टर प्रीती माने मॅडम यांच्यासोबत. कारण एकूणच इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे ॲडमिशन प्रक्रिया आता लवकरच सुरू होईल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असणार आहे. सर, आता यावर्षी एक नवीनच पद्धत आपण सर्वांनीच अनुभवली, ती म्हणजे 2 अटेम्प्टची. तर या 2 अटेम्प्टमध्ये समजा दोन्ही अटेम्प्ट जर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या असतील तर याचा रिझल्ट नेमका कसा समजून घ्यायचा किंवा कसा अंडरस्टँड करायचा?
6: हा, मी पहिल्यांदा एक अटेम्प्ट, ज्या विद्यार्थ्यांनी एक अटेम्प्ट दिला आणि त्याला पर्सेंटेज आलं, X पर्सेंटेज आलं, तर ती X पर्सेंटेज हीच पहिले एक त्याचं मान्य होतं. पण एखाद्या विद्यार्थ्याने, बहुतांश विद्यार्थ्यांनी जवळपास 2 अटेम्प्ट दिले, जवळपास 1,00,000 आसपास विद्यार्थ्यांनी 2 अटेम्प्ट दिले, पहिला दिला आणि दुसराही दिला आहे. तर याच्यामध्ये बेस्ट ऑफ 2, ज्या अटेम्प्टला त्याला चांगले मार्क पडतील ते अटेम्प्ट त्यांचे, ते मार्क त्यांचे फायनल मेरिट लिस्टसाठी ग्राह्य धरण्यात येतील.
5: अच्छा, तर मी 13 फार्मसी इन्स्टिट्यूटच्या HOD प्रोफेसर डॉक्टर प्रीती माने मॅडम आपणास मी खरंतर प्रश्न विचारू इच्छितो. सर, तर खरं दोन्ही विभागाचे प्राचार्य आहेत पण त्याही दृष्टिकोनातून जर विचारायला गेलं तर फार्मसीमध्ये करिअरच्या संधी नेमक्या किती आणि कुठल्या कुठल्या फील्डमध्ये आपल्याला फार्मसी करून जाता येऊ शकतं ते सांग.
7: नमस्कार सर. तसा हा प्रश्न अगदी श्रोत्यांसाठी फार महत्वाचा आहे. कारण फार्मसी म्हटलं की बहुतांशी सर्वांना डोक्यात 2 गोष्टी येतात. ते म्हणजे पहिलं एक कम्युनिटी फार्मसिस्ट, म्हणजेच मेडिकल स्टोअरवर काम करणारे फार्मसिस्ट. तर ही एक संधी तर उत्तम आहेच, त्याबरोबर दुसरं म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, जे पूर्ण आपल्या फिजिशियन्सला करंट ड्रग्ज आणि त्याचे डोसेज फॉर्म म्हणजेच औषधी याबद्दल संपूर्णतः माहिती देतात. ह्या 2 क्षेत्रात जरी संधी असल्या तरी या व्यतिरिक्त या पलीकडे जाऊन IT सेक्टर आणि कोर फार्मास्युटिकल सेक्टर यामध्ये विद्यार्थ्यांना खूप संधी आहेत, ज्यापासून ज्याची विद्यार्थ्यांना अजूनही फार माहिती अवगत नाही, त्याबद्दल त्यांना थोडीशी माहिती नक्कीच देऊ इच्छिते. सर, IT सेक्टरमध्ये ड्रग सेफ्टी म्हणजेच ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन रिपोर्टिंग, त्यानंतर फार्माकोव्हिजिलन्स, क्लिनिकल रिसर्च, त्यानंतर डाटा अॅनालिटिक्स, डाटा स्टॅटिस्टिक्स यामध्ये खूप संधी आहेत. मुलींना तर याचा डेफिनेटली फायदा होऊ शकतो, कारण की हा जॉब हा टेबल जॉब आहे ज्यामध्ये तुम्हाला लाईक कम्प्युटरवर तुम्हाला सगळा बसून डाटा अॅनालिसिस करावा लागतो. कोर फार्मसी म्हणजे अगदी हार्ट ऑफ फार्मसीमध्ये जसं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्यानंतर फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट, फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म पॅकेजिंग म्हणजेच आपल्या सगळे बनवलेल्या औषधाची पॅकेजिंग, त्यांचा क्वालिटी कंट्रोल आणि ते मार्केटमध्ये येण्यासाठी लागणाऱ्या काही ज्या रेग्युलेटरी प्रोसिजर्स असतात म्हणजेच रेग्युलेटरी अफेअर्स यामध्ये खूप चांगल्या संधी आहेत. तर या सर्व क्षेत्रामध्ये दोन्हीही मुलं आणि मुली यांना करिअरच्या फार उत्तम संधी आहेत. आणि याच दोन्ही क्षेत्रामध्ये आमच्याकडे आता ज्याप्रमाणे आमच्या प्राचार्य सरांनी डॉक्टर व्ही बी माने सरांनी सांगितलं, या दोन्ही क्षेत्रामध्ये प्लेसमेंट हा तेरणा फार्मसीमधून म्हणजे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या फार्मसी विभागामधून दिल्या जातात.
5: अच्छा, तर हे आपल्याकडे आता बी फार्मसी आहे, पण तर बी फार्मसी नंतर सुद्धा अजून पुढे काही असं एज्युकेशनच्या संधी असू शकतात का?
7: येस सर, नक्की सांगू इच्छिते. हायर एज्युकेशन मध्ये आपल्याला फार्मसीमध्ये जीपॅट नावाची एक एक्झाम दिली जाते आणि त्याच्यासाठी लागणारं जे शिक्षण आहे म्हणजे जे की 4 वर्षाचं कोर्स आणि त्याच्यावर जे बेसिक्स आणि जे लेटेस्ट नॉलेज आहे त्यावर प्रश्न विचारले जातात आणि या सर्वांचं नॉलेज देण्यासाठी आमच्याकडे एक हायर एज्युकेशन सेल स्थापन केला गेलेला आहे. यामध्ये आमच्या महाविद्यालयातील सर्व PhD प्रवर्ग टीचिंग फॅकल्टीज त्याचं विशेष एज्युकेशन सिलेक्टेड मुलांना देतात आणि त्याचा बेनिफिटही आतापर्यंत आम्हाला दिसून आलेला आहे.
5: अच्छा, तर जसं सरांनी पण म्हटलं होतं की आपल्याकडल्या 3 बॅचेस जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत, पण आपलं फार्मसी डिपार्टमेंट सुद्धा तेवढंच म्हणजे सुविधांनी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी युक्त आहे, तर आपण फार्मसी डिपार्टमेंटबद्दल थोडीशी माहिती सांगेल.
7: सर, फार्मसी विभागासाठी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या सूचनांनुसार आमच्याकडे सर्व लॅबोरेटरीज आहेत ज्या वेल इक्विप्ड आहेत. सर्व सोयींनी उपलब्ध असलेले हे आमचे महाविद्यालय तर आहेच, परंतु त्याचबरोबर अतिशय एज्युकेशनल असे PhD झालेले आणि रिसर्च ओरिएंटेशन असलेले आमच्याकडे 5 PhD फॅकल्टीज आहेत. त्याचबरोबर बाकीचे इतरत्र जो फॅकल्टी वर्ग आहे त्यामध्ये सुद्धा 6 जणांचं PhD रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यामुळे ते स्वतः तर रिसर्च करतातच, पण त्याचबरोबर ते मुलांना घेऊन सुद्धा रिसर्च करतात. जसं की फायनल इयर बी फार्मसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रोजेक्ट वर्क हा सिलेबसमध्ये जो विषय आहे त्यामध्ये देखील मुलांनी त्यांचे पेपर प्रेझेंट केलेले आहेत आणि हे पेपर नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये देखील त्यांनी प्रेझेंट केलेले आहेत. हे आम्हाला अतिशय अभिमानाने सांगावेसे वाटते.
5: अच्छा, तर यासोबत तर खरं तर 150 एकरचा कॅम्पस आहे, हॉस्टेल सुविधा आहे मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा, टब ग्राउंड आणि एकूणच सर्व नैसर्गिक आणि नेचर ब्युटीमध्ये आपलं हे तेरणा फार्मसी आणि तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर आता सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो, ठीक आहे आपण इंजिनिअरिंगला फार्मसीला ऍडमिशन घेतो, 3-4 वर्षाचा कोर्स आहे तोही पूर्ण करतो, पण सर्वात महत्वाचं कुठल्याही पालकांची असेल विद्यार्थ्यांची अपेक्षा असते ते म्हणजे प्लेसमेंट होणं गरजेचं आहे. तर फार्मसीच्या माध्यमातून प्लेसमेंट सुविधा कशा अवेलेबल आहेत ते सांगा.
7: फार्मसीच्या प्लेसमेंटच्यासाठी डॉक्टर व्ही वी माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक प्लेसमेंट सेल इस्टॅब्लिश केला आहे ज्यामध्ये आम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे एक IT सेक्टर आणि कोर फार्मास्युटिकल सेक्टर या दोन्ही विषयांमध्ये ज्या नामांकित कंपन्याज आहेत ज्या इंडियामध्ये काम करतात तिथे प्लेसमेंट होते. IT कंपनीजमध्ये आतापर्यंत आम्ही TCS, ॲसेंच्युअर, सेंटर फार्मास्युटिकल्स, केपजेमिनी आणि आता विप्रो, यावर्षी विप्रो यामध्ये प्लेसमेंट केलेले आहेत. आणि कोर फार्मसीमध्ये भारतामध्ये नामांकित असलेल्या निप्रो फार्मास्युटिकल्स, भारत सिरम, एम क्युअर, कॉग्नायझंट आणि ग्लेनमार्क या कंपनीजमध्ये प्लेसमेंट केलेलं आहे. गेल्या 3 वर्षांचा आराखडा बघता ऑलमोस्ट 70% विद्यार्थ्यांची प्लेसमेंट होते आणि उर्वरित विद्यार्थी नक्कीच हायर एज्युकेशन प्रिफर करतात. या व्यतिरिक्त सर अजून एक गोष्ट सांगू इच्छिते, प्लेसमेंटला तर आम्ही विद्यार्थ्यांना मदत करतोच, पण त्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबसाठी जास्त इंटरेस्टेड आहेत त्यांना देखील आमच्याकडून सर्व प्रकारचे सहाय्य दिले जाते. फार्मसीसाठी यावर्षी आलेल्या नवीन नियमानुसार म्हणजेच फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया 2025 एक नवीन नियमावली गेल्या आठवड्यात प्रदर्शित केली ज्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये फार्मसी सेवांसाठी स्वतंत्र संवर्ग रचना करण्यात आली आहे ज्यामध्ये फार्मसी अधिकारी, वरिष्ठ फार्मसी अधिकारी, सहाय्यक मुख्य फार्मसी अधिकारी, जिल्हा फार्मसी अधिकारी, उपसंचालक फार्मसी आणि संयुक्त संचालक फार्मसी अशी पदे निश्चित करण्यात आली आहेत. याचबरोबर या नवीन नियमानुसार जिल्हा फार्मसी अधिकारामध्ये औषध जिल्हा स्तरावर औषध पुरवठा साखळी, त्यानंतर साठा व्यवस्थापन, गुणवत्तेचे नियंत्रण आणि नियामक अनुपालन यासाठी जबाबदार अधिकारी अशी पदे देखील निश्चित करण्यात आली आहे. आणि यासाठी किमान बी फार्मसी ही शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे.
5: अच्छा मॅडम, आपण बोलताना एक उल्लेख केला होता, खरं तर फार्मसी झाल्यानंतर मोस्टली आपण जे पाहतो ते तुम्ही जसं म्हणतात एमआर आणि मेडिकल दुकान मेडिकल शॉप टाकलेले आपण बरेच जण पाहतो, पण तुम्ही आयटी सेक्टर असा एक विषय काढला होता, आयटी सेक्टर आणि फार्मसीचं काय कनेक्शन आहे ते सांगा.
7: ओके सर, आयटी सेक्टरमध्ये जे जॉब्स येतात रिलेटेड त्यामध्ये मोस्टली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, त्यानंतर डाटा अनालिसिस आणि डाटा रिप्रेझेंटेशन इन स्टॅटिस्टिकल टर्म्स ह्या गोष्टी येतात. यामध्ये फार्मसीचं इंट्रोडक्शन या प्रकारात झालं की जो डेटा इतके दिवस यायचा तो मोस्टली सगळा कागदोपत्री प्रोसेस व्हायचा, परंतु यामध्ये आता जसे जसे नवीन ड्रग्ज मार्केटमध्ये येत आहेत तर तो डेटा वाढत आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याच कंपनी काम करत आहेत, तर त्याच्यामुळे जो कलेक्ट होणारा डाटा आहे स्पेसिफिकली क्लिनिकल रिसर्चमध्ये, ज्यामध्ये ड्रग डेव्हलपमेंटपासून ह्युमन ट्रायल्स, त्यानंतर अॅनिमल ट्रायल्स यांचे जे डेटा येतो त्या डाटाचं पूर्ण प्रोसेसिंग करून त्याची इफिकसी आणि सेफ्टी प्रोफाईल ही दिली जाते. तर हे डाटा अनालिसिसचं जे काम आहे हे प्रामुख्यानं केलं जातं.
5: अच्छा, आणि हे सुद्धा आपल्या फार्मसीमधून करिअरचा
7: एक चांगला ऑप्शन आहे.
5: अच्छा, तर मॅडम आता फार्मसीमधलं जे कॅप राऊंड्स असतील किंवा जे ऍडमिशनची प्रक्रिया आहे ते साधारणतः कधी सुरू होऊ शकेल, किंवा त्याच्याविषयी जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सांगावेत.
7: नक्कीच सर, आमचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा कॉन्टॅक्ट 94219-78078, त्यानंतर माझा नंबर म्हणजे डॉक्टर प्रीती माने माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 88303-71202, त्यानंतर आमच्याच महाविद्यालयातील प्राध्यापक वैष्णवी इंगळे मॅडम यांचा नंबर आहे 87999-71515, आणि महाविद्यालयातील ऍडमिशन इन्चार्ज प्रोफेसर संदीप नलगे सर यांचाही नंबर देते 94220-144-67.
5: तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समजा फार्मसीच्या ऍडमिशनच्या संदर्भात जर आपल्याला काही शंका असतील आणखी, किंवा जर आपल्याला काही आणखीन इन्फॉर्मेशन माहिती हवी असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांना. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 94219-78078. तेरणा फार्मसीच्या एचओडी प्रोफेसर डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 88303-71202, आणि फार्मसी विभागातीलच प्रोफेसर इंगळे मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 87999-71515, आणि प्रोफेसर नलगे सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94220-144-67. तेव्हा या क्रमांकावर आपण फोन करावा आणि आपल्याला अधिकची माहिती जी आहे ती पण मिळू शकते. जाता जाता प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मी आपणास प्रश्न विचारू इच्छितो की जसं आपण इंजिनिअरिंगच्या प्रवेशाच्या संदर्भात जी आपण मुलाखत दिली होती त्यावेळेस डॉक्युमेंट्स कुठले कुठले रिक्वायर्ड लागणार आहेत त्याविषयी आपण सांगितलेलं होतं, तर आता फार्मसीसाठी सुद्धा तसेच डॉक्युमेंट लागणार का आणखी काय वेगळे लागू शकतं?
6: इंजिनिअरिंग प्रमाणित फार्मसीलाही सेम डॉक्युमेंट जवळपास लागतात. तिकडं इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थ्याला MHT CET PCM ची परीक्षा द्यावी लागते आणि फार्मसीसाठी विद्यार्थ्याला MHT CET PCB ची परीक्षा द्यावी लागते. तरी पण मी आपल्या विद्यार्थी मित्रांना परत एकदा सगळे डॉक्युमेंट सांगतोय. मी प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 10वीचा मार्कशीट, 12वीचा मार्कशीट, त्याचं शाळा सोडलेला दाखला, TC म्हणतो आपण त्यांना, त्यानंतर MHT CET चं PCB चं स्कोअर कार्ड, एज, नॅशनॅलिटी, डोमेसाईल सर्टिफिकेट आणि उत्पन्न दाखला, हे सगळेचे सगळे डॉक्युमेंट प्रत्येक विद्यार्थ्याला लागतात. त्याचबरोबर विद्यार्थी जर SC ST प्रवर्गातला असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, आणि त्यानंतर विद्यार्थी जर NT ABCD VJNT SBC असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्युलर एवढे डॉक्युमेंट लागतात. आणि मी आणखीन प्रामुख्याने सांगतो की विद्यार्थ्याला भरपूर शिष्यवृत्त्या आहेत, NT ABCD VJNT SBC आणि सर्व मुली यांना पूर्णपणे ट्युशन फी माफ आहे, फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागती. आणि SC ST च्या विद्यार्थ्यांना ट्युशन फी बरोबरच डेव्हलपमेंट फी, मुलं मुली दोघांना SC ST च्या विद्यार्थ्यांना ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट दोन्ही शिष्यवृत्ती रूपाने मिळते, त्यांना तीही माफ आहे. त्याच्यामुळं आणि हे सर्व शिष्यवृत्तीचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सेंट्रल कॅप प्रोसेस मधूनच यावं लागतं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी हे सर्व डॉक्युमेंट गोळा करून रजिस्ट्रेशन करून कॅप राऊंडमधून प्रत्येक राऊंडला ऑप्शन देऊन प्रवेश घेणं गरजेचं आहे असं मी थोडक्यात सांगतो.
5: तेव्हा मित्रांनो, आपल्याला आज तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाअंतर्गत फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेण्यासंदर्भात आपल्याला इत्यंभूत अशी माहिती मिळालेली असणार आहे. तेव्हा आपण या सर्व माहितीचा वापर करा आणि जसं मगाशी मी कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेत, आपण तिथेही फोन करून अधिकची माहिती घेऊ शकता. आजच्या या ऍडमिशन प्रक्रियेविषयी ही संपूर्ण माहिती देण्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर तथा तेरणा फार्मसीचे एचओडी प्रोफेसर डॉक्टर प्रीती माने मॅडम, आपण दोघंही या ठिकाणी आलात आणि ही अतिशय उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल रेडिओ तेरणा टीमच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो.
6: धन्यवाद सर.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ। सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज।
0: श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग। रेडिओ तेरणा 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज। ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं।

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

लक्षात आहे हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे।

0: तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 96 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना। कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं,
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है।
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं। तुम्हीही बसवून घ्या।
3: PM सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
4: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तीरणा 90.4 FM।
5: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। श्रोते हो, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आपण करून घेणार आहोत। ही माहिती नक्कीच आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या फायद्याची असू शकते। मंडळी वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही, फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल। निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवते व लहान वनस्पती उगवत असतात, पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जातं। कोरड्या वृक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना उन्हापासून संरक्षण मिळतं, पण गवत काढून टाकलं की जमीन उघडी पडते। कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे या माऱ्याने ती धुपत जाते, तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी गवताचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे। सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे। भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत। नदीकाठाने गवते खूप उंच दाटीने वाढतात। हिमालयाच्या पायथ्याशी तराईमध्ये उंच गवतांचे वर्चस्व आहे। कुरणांचे बरेच प्रकार आहेत। काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहीमध्ये झाडाचे प्रमाण जास्त असतं। बहुतेक ठिकाणी बहुवर्षाऊ गवतांची बेटे असतात, त्यामधून दुसरी बहुवर्षाऊ गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात। या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात। काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात। उन्हाळ्यातही काही गवतांची वाढ भराभर होते तर त्यावेळी काही जाती सुप्त अवस्थेत देखील जात असतात। गवतांच्या शेकडो जाती आहेत। कोणत्या पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात, त्यांची तंतुमयी मुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरतात, सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात। आवर्षण, वणवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागत असतं। काही तृणजाती सावलीत चांगल्या वाढतात, त्या बहुधा पाण्याने काठाने भरलेल्या दिसतात, परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही। साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, सावलीत ती मरतात। काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनीत पसंत करतात तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर आणि चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर देखील वाढत असतात। काही तृणे सर्वत्र दिसतात तर काही दुसऱ्या ठिकाणी विरळ आढळतात। गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरती थंड हवा मानवत असते। तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती गवते असतात। त्या जातींचं रक्षण करण्याची व नसती तिथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप मोठी आवश्यकता आहे। झाडांच्या मानाने गवताविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे। त्यांच्या जाती, गुणधर्म, उपयोग व लागवडीविषयी गरजा यासाठी अधिक संशोधन प्रयोग करण्याची गरज आहे। जमिनीची धूप थांबवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य गवते करत असतात, परंतु याशिवाय त्यांचे अनेक उपयोग आहेत। गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच अवलंबून असतात। माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप, मांस मिळतं, कातडे आणि लोकर देखील मिळते। गेली काही दशके सोडली तर सर्वत्र शेती बैलांच्या मदतीनं केली जाई. लोकांची व मालाची वाहतूक करण्यासाठी बैल व घोडे वापरले जात असत. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशूचीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावर जगत असतात. काही गवतांपासून धागे मिळतात, त्यांच्यापासून दोर दोरखंडे तयार करता येतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढले जाते. शेतीमध्ये लावणाऱ्या प्रत्येक तृणधान्य महत्त्वाचे आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे डिझेलचे दर वाढत आहेत, शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टीचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे ती किंवा आता आलेलीच आहे की शेतकऱ्यांना शेती कामासाठी बैलांचा उपयोग करणे अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या जनावरांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करणं गरजेचं आहे. हिरवा चारा, वैरणीसाठी मागणी, पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट व पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा व निकस चारा मिळतो आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही होतो आहे. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्यांचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्यांची निगा ठेवली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकेच दूध देत असतात. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रजातीची गवते येत आहेत. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं गरजेचं आहे. कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती व अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजीसुद्धा आता आपण सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे. तसेच कुरणांप्रमाणे शेतजमिनीवर, पडीक जमिनीवर चांगल्या जातीच्या गवते शिंबी कुळातील वनस्पती चाऱ्यासाठी लावणं हे देखील खूप गरजेचं आहे. चाऱ्याचे उत्पादन वाढले आणि त्याची प्रत सुधारली तर गुराढोरांचेही आरोग्य सुधारेल. साधारणपणे चाऱ्याची चांगली वन्य गवते कुरणात लावणं गरजेचं आहे आणि शेतजमिनीवर लागवडीची चाऱ्याची गवते लावावीत. प्रत्येक गावाने आपापल्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं हे खूप गरजेचं आहे. तसा प्रयत्न देखील आपल्या सर्वांनी करणं गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असं मिश्रण असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. नदीकाठी, टेकडीवर, कालवे, पाटांच्या कडेने, पडीक, खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर आपल्याला उत्तम प्रकारची कुरणं देखील तयार करता येऊ शकतात. तर मंडळी, आपण जर बघत असेल तर गवताचा जो वापर आपण करतो आहोत तो अतिशय वेगळ्या पद्धतीनं किंवा गवते नष्ट करण्यावरच आपला विशेष करून भर असतो. परंतु याच गवताच्या माध्यमातून जी जैव प्रकृती आहे ती देखील व्यवस्थित राखली जात असते. त्याच्यामुळं अनावश्यकपणे गवतांच्या कुरणाला काडी लावण्याचे प्रकार आपल्या गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात होत असतात. तर त्याच्यामुळं हे असे प्रकार न करता गवतांचं संवर्धन कसं केलं जाईल, ज्या माध्यमातून आपला गाव असेल, शिवार असेल किंवा आपलं जे पशुधन आहे त्याची जैव विविधता टिकून राहू शकते, त्याचबरोबर शेती व्यवस्थापन असेल किंवा आपल्या जो व्यवसाय करायचा आहे त्याच्यात देखील आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो.
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82-75-92-59-00।
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in। सूर्यघर,
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82-75-92-59-00। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी RJ प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे नवीन बिग स्टार शो मध्ये। मंडळी, बिग स्टार शो मधून आपण विविध कलावंतांना भेटत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, आणि भरभरून असं प्रेम या बिग स्टार शोला आपले श्रोते देत आहेत, त्यामुळे आजचा देखील बिग स्टार खूप जास्त स्पेशल आहे। मंडळी, हिंदी सिनेमा आणि इथलं समीकरण अगदी अचंबित करणार आहे। जसं की आपण म्हणतोच की इथं एखाद्याला रातोरात स्टार किंवा सुपरस्टार केलं जातं, किंवा नशीबच ते करतं असं म्हणावं लागेल। अशाच नशिबाचे धनी अनेक कलाकार आहेत जे रात्रीतून सुपरस्टार झाले आणि नशिबाच्या एका झटक्यात नामशेषही झाले। परंतु काही असेही आहेत जे फक्त कामावर विश्वास ठेवतात आणि सातत्यामधून ते पुन्हा जिंकतात। याची आत्ताची उदाहरणं म्हणजे बॉबी देओल आणि त्यानंतर अभिनेता अक्षय खन्ना। तेव्हा एक हिरो ते बिग स्टार हा प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेणार आहोत, अभिनेता अक्षय खन्ना यांचा। तेव्हा आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना।

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना. श्रोते हो, खरं पाहिलं तर विनोद खन्ना हे फार मोठं नाव अक्षयच्या मागे होतं. विनोद खन्ना यांनी अक्षयला घेऊन हिमालय पुत्र नावाचा चित्रपट केला, परंतु तो काही चालला नाही. आणि उमेदीच्या काळातच सर्व काही असून सुद्धा या हिमालय पुत्राला काहीच करता आलं नाही. यानंतर एक ट्विस्ट अक्षय खन्नाच्या वाट्याला आला, तो बॉर्डर चित्रपटाच्या निमित्तानं. जेपींचं दिग्दर्शन आणि अक्षयची भूमिका भाव खाऊन गेली आणि फिल्मफेअर पुरस्कारासाठी अक्षयला नामांकनही मिळालं आणि त्याचा पुढचा प्रवास सुकर झाला.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. तर आजचा आपला बिग स्टार आहे अक्षय खन्ना. जर आपल्याला हा शो आवडत असेल, जे श्रोते आपले लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील, त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय हे मला सांगायचं आहे. श्रोते हो, यानंतर अक्षयचे आणखीन काही चित्रपट आले जे बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत, परंतु आणखीन एक ट्विस्ट अक्षयच्या वाट्याला आला. तो 1999 साली आणि अक्षयचा आणखीन एक सुंदर चित्रपट आला, तो म्हणजे सुभाष घाई यांचा ताल. या चित्रपटाने पुन्हा एकदा अक्षयला स्टारडम मिळवून दिलं. यामध्ये अक्षय सोबत दिसून आल्या ऐश्वर्या राय, याच बरोबर आ अब लौट चले हा चित्रपटही चांगला चालला. यामुळे अक्षयच्या फिल्मी करिअरला आणखीन थोडा उजाळा मिळाला.

आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना. श्रोते हो, यानंतर 2000 दशकही अक्षयसाठी मोठं लकी ठरलं. 2001 साली फरहान अख्तर दिग्दर्शित चित्रपटाला तो होता दिल चाहता है. या भूमिकेनं अक्षयला एक आणखी नवीन ओळख मिळवून दिली. या भूमिकेमुळे अक्षय पुन्हा चर्चित आला आणि याच वर्षी अक्षय खन्नाला या भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानंतर 2002 साली अक्षयचा रोमॅन्टिक थ्रिलर आला हमराज. यामध्ये त्यांच्यासोबत बॉबी देओल आणि अमिषा पटेलही दिसून आले.

वेलकम बॅक. आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना. अक्षयचा असा प्रवास चालू असताना आणखीन दोन महत्वाचे सिनेमे त्याच्या वाट्याला आले. यामध्ये 2002 चा हंगामा आणि 2003 सालचा हलचल हे दोन्ही सिनेमे अक्षयला नवीन ओळख देऊन गेले आणि दर्शक त्यांचा हंगामा तर कधीच विसरणार नाहीत. हंगामामध्ये त्यांच्यासोबत दिसून आले परेश रावल आणि आफताब शिवदासानी. यानंतर हलचल मध्येही सगळे दिग्गज कलाकार असताना अमरीश पुरी, परेश रावल, जॉकी श्रॉफ यांच्या समवेत अक्षयने धमाल उडून दिली आणि बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय अक्षय खन्ना यांचा जीवन प्रवास. आणि हा शो कसा वाटतोय हे मला तुम्ही लाईव्ह देखील सांगू शकताय 99705900 या क्रमांकावरती. श्रोते हो, यानंतर आणखीन दोन चित्रपट अक्षयचे आले, यामध्ये 36 चायना टाऊन आणि थ्रिलर रेसचा. 36 चायना मध्ये अक्षयने पोलीस अधिकारी रंगवला, परंतु सैफ बरोबरचा रेस आणि त्यामधील अक्षय खन्नाची भूमिका म्हणजे क्या बात है. त्यांची ती अँटी हिरोची अदाकारी अनेकांना अचंबित करून गेली. या भूमिकेतून अनेकांना हा अभिनेता काय ताकदीचा आहे याची जाणीव झाली होती. काळ बदलत होता, परंतु थोड्याफार अंतराने अक्षयची प्रगल्भताही वाढताना दिसत होती.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना. श्रोते हो, यानंतर अक्षयचा आणि अजय देवगणचा दिवाणगी कोण विसरेल. अक्षयने यात साकारलेली वकिलाची भूमिका देखील संस्मरणीय ठरली. अशी भूमिका साकारणारे फार कमी कलावंत आपल्या मध्ये आहेत, परंतु जाणकार दर्शकांना मात्र अक्षय किती गुणवंत कलाकार आहे हे नक्कीच माहिती आहे. म्हणूनच अक्षय पडद्यावर येतो आणि काहीतरी अविस्मरणीय करतो आणि निघून जातो. प्रेक्षक पुन्हा त्याला काहीतरी नवीन घेऊन येईल या आशेने वाट मात्र पाहत राहतात.

आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना. बिग स्टार शो मधून आपण अक्षय खन्ना यांचा जीवन प्रवास जाणून घेतोय. 9970509 या क्रमांकावरती आपण मला लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असाल तरी देखील मेसेज करून हा कार्यक्रम कसा वाटतोय हे सांगू शकताय. श्रोते हो.

0: बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना. श्रोते हो, अक्षय खन्ना कसे बिग स्टार आहेत हा खर तर सांगण्याचा विषय नाहीये. ते सतत आपल्या समोर येऊन सिद्ध करतात. आता तो पुन्हा आलाय तुम्हाला जिंकायला एक नव रूप घेऊन, तोही आपल्या राजासमोर औरंगजेब होऊन. तो आलाय त्यानं पुन्हा वादळ उठवलंय. तो आता सिद्ध झालाय. त्याच्या एवढ्या वर्षाच्या तपस्येला आता उभारी आलीय.
1: अब समय आ गया है इंद्र प्रांत के हर इंसान को इस शैतान से मुक्ति दिलाने का. बवार होगा, मराठों का अंत नहीं मुगलों के विनाश की शुरुआत है.

0: वेलकम बॅक. आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना. त्याचा तो पडद्यावरचा वावर उधळून टाकतोय त्याच्या आलोचकांचे मनसुबे, म्हणून हा स्टार आता मेगा स्टार झालाय. आणि आपण नेहमीसारखं पुन्हा वाट बघूयात त्याच्या नव्या अवताराची, अगदी चातकासारखी.
1: प्रेमांड केस की दिव्य मौत.

मंडळी आता वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आजचे आपले बिग स्टार अक्षय खन्ना यांचा आजचा आपला बिग स्टार शो आपल्याला कसा वाटला हे मला तुम्ही सांगू शकताय 9970509 या क्रमांकावरती. आणि असेच विविध कार्यक्रम ऐकण्यासाठी आपल्या रेडिओ तरणाचा ऍप डाऊनलोड करायचा आहे आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. चला तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन एका बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: डाउनलोड करिए ओरिजिनल हाई क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा.com से।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: कह दूं तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना,
1: दिल में मेरे आज क्या है,
2: क्या है?
1: कह

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

त्या सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीतं करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीता ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना, विरह, प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका, तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।